मुंडे अमंडे प्रचंडे प्रमाथे न जाते न बाते न सत्रे न मित्रे सुभूते भविखे भवाने यचित्रे नारायण न रंगं न रूपं न रेखं न लोभं न जोभंग भूतंग अभेखं न सत्रं न मित्रं न नेहं न गेहं सदेवं सदा सर्व सर्वत्र स्नेहं न कामं न क्रोधं न लोभं न